0: काले नमो सर्वदेवा
1: नमो सर्वरूपे नमो सर्वपूपे
0: नमो सर्वकापे नमो सर्वताप
1: नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन्मे
0: नमो सर्वगुणे नमो सर्वपाले
1: नमो सर्वरंगे

0: सर्वज्ञान नमो परम तानं
1: नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं
0: नमो सर्वदृशं नमो सर्वकृशं
1: नमो सर्वरंगेतरबंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अभिजे समस्तं प्रसिज्जे
0: कृपालं स्वरूपे गुगर्मं प्रणासी
1: सदा सर्वदारित सिद्धग्निवासी
0: चर्पण त्वा प्रसादं वृत कर्मे अनवृत धर्म
1: अकाल जोग्य अचल पोगे
0: अचल राज्य अटल सज्जे
1: अकाल धर्म।